आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर सवराची रायकुंग्राबाद दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

ऐकुमनो एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झचे तुमचं सांगता नसा भक्ती संगीताची कार्यावर पुष्पांजली.

पुष्पांजली भक्ती संगीतेचे कार्यक्रम तुमच्या सांगतानाचा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झचे आणि आता निमाण्याकडे हे देशभक्ती गीत

यशिली भक्ती संगीतेची कार्यावर पुष्पांजली. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज वरांनी 30 मिनटं जातात. ऐकूंक रवात कांय खिणा भितरच कोंकणीतल्यान मुखेल खबरो सांगता कौस्तूभ आपटे.

एक जून आसा आणि खेळात आय पी एल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या निमण्या लीग खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 40 धावणांनी हारयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. आतां ऐकुया पंडीत प्रभुदेव सतार हांच्या गायनान राग यमनी बिलावल.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत निघतेच तुम्ही पंडित प्रभुदेव सरदार यांच्या गायनान राग ऐकलो यमनी बिलावल. शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपता.

0: परमेश्वराकडे इतलेच मागणे करूया की जिविताच्या ह्या वाटेर सदांच आमचो सांबाळ कर म्हणून. नमस्कार गोवा कार्यावळीन, आता ऐकूया आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष.

पंचवीस मे दिनविशेष. पंचवीस मे 1886 हे दिसा जल्मल्ले भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस. रास बिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र लढ्यातले एक क्रांतिकारक नेते. गदर मुक्ती आणि उपरांत भारतीय राष्ट्रीय सेना ह्या संस्थेचे ते मुख्य संयोजक आशिल्ले. ताणीच फुडें इंडियन इंडिपेंडन्स लीगाची स्थापना केली. 25 मे 1803 हे दिसा अमेरिकन लेखक आणि तत्वज्ञ राल्फ

0: वॉल्ट इमर्सन हांचो जल्म जाल्लो. ते अमेरिकन निबंधकार, व्याख्याते, तत्ववेत्ता आनी कवी. आयचेच हे दिसा म्हळ्यार 25 मे हे दिसा 1831 वर्सा ब्रिटीश हवामान शास्त्रज्ञ सर जॉन एलियट हांचो जल्म जाल्लो. तर 25 मे 1895 हे दिसा जल्मल्ले इतिहासकार आनी लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठी इतिहास संशोधक, लेखक आनी संस्थापक, लेखक आनी संपादक. निजाम पेशवे संबंद, पानीपत, श्री शिवछत्रपती अशे ग्रंथ तांचे प्रसिद्ध आसात. इतिहासा वांगडाच समाजशास्त्र होवूय तांचो आवडीचो विशय. स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिकारक बंगाली कवी काझी नजरुल इस्लाम हांचोय जल्म आयच्या दिसाचो 25 मे 1899 वर्सांतलो. ते बंगालचे राष्ट्रीय कवी, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक करण जोहर हांचो जल्म आयच्या दिसाचो 25 मे 1972 वर्सांतलो. हिंदी सिनेसृष्टीतले यशस्वी अशे दिग्दर्शक म्हणून तांकां मान आसा. तांच्या नावार कितलेशेच फिल्मफेअर पुरस्कार तशेंच सिने पुरस्कार आसात. आयज आमी याद काडटा आधुनीक भारतीय व्यायाम विद्येचे प्रवर्तक तशेंच कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक गजानन यशवंत तांबणे तथा माणिकराव हांची. आयज तांचो स्मृती दीस. उस्ताद जुम्मा दादा हांचे कडल्यान तांणी मल्ल विद्येचे धडे घेतले. पिरायेच्या 19व्या वर्सा 3000 दंड आणि 500 बैठको तशेंच 7 वरां कुस्तीची मेहनत ते करताले. अस्थी संधान तशेंच युनानी वैद्यक हातूनय तांणी प्राविण्य मेळयले. तांचो जल्म 31 डिसेंबर 1878 हे दिसा बडोद्यांत जाल्लो. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा लक्ष्मीकांत प्यारीलाल ह्या जोडीतले संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हांची. आयज तांचो स्मृती दीस. लक्ष्मीकांत प्यारीलाल ह्या नांवान तांणी हिंदी सिनेसृष्टींत नामना जोडली. सिने अभिनेता सुनील दत्त हांची याद काडपाचो आयचो दीस. ते अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक तशेंच केंद्रीय मंत्री आशिल्ले. तांचे खरें नांव बलराज दत्त. तांचो जल्म 6 जून 1929 हे दिसा पाकिस्तानांतल्या झेलम शारांत जाल्लो. सिनेसृश्टींत तांणी नामना जोडली. आयज तांचो स्मृती दीस. 25 मे 1953 हे दिसा अमेरिकेंत पयलेच फावट सार्वजनीक टॅलिव्हिजनाचेर प्रसारण सुरू जाल्लें. तर जो ब्राउन आणि जॉर्ज बँड ह्या ब्रिटीश गिर्यारोहकांनी 25 मे 1955 हे दिसा जगांतले तिसरे सर्वोच्च शिखर कांचनगंगा पयलेच फावट चोडून गेल्ले. 25 मे 1981 हे दिसा सौदी अरेबियातल्या रियाद हांगा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सील म्हळ्यार GCC ह्या संघटनेची स्थापना जाली. कुवेत, बारीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया तसेच UAE हे ह्या संघटनेचे सदस्य देश. बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय हांकां 1991 वर्साचो ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालो तो दीस आयचो 25 मे 1992. तर अशो खास आणि अनेक घटना नोंद करता आयचो होत खास दीस 25 मे.
1: दिन विशेष.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय शालंता मंडळान घेतिल्ल्या 12वेच्या पुरवणी परिक्षेचो निकाल 50% लागला. पुरवणी परिक्षेक लेगीत विद्यार्थ्यां परस विद्यार्थिनींची कामगिरी सरस जाल्या. ही परिक्षा म्हापसा आनी मडगांव ह्या दोन केंद्रांनी 6 मे ते 16 मे 2026 मजगतीं जाल्ली. म्हापसा केंद्राचो निकाल 46.12% जाल्यार मडगांवां केंद्राचो निकाल 55.80% लागला. म्हापसा केंद्रात कला शाखेत बशिल्ल्या 168 विद्यार्थ्यांपैकी 79, वाणिज्य शाखेत 172 विद्यार्थ्यांपैकी 68, विज्ञान शाखेत 262 विद्यार्थ्यांपैकी 129 जाल्यार वेवसायीक शाखेत 42 विद्यार्थ्यांपैकी 21 जाण पास जाले. मडगांव केंद्रात कला शाखेत बशिल्ल्या 154 विद्यार्थ्यांपैकी 92, वाणिज्य शाखेत 183 विद्यार्थ्यांपैकी 97, विज्ञान शाखेत 353 विद्यार्थ्यांपैकी 208 जाल्यार वेवसायीक शाखेत 120 विद्यार्थ्यांपैकी 55 जाण पास जाले. प्रस्नपत्रिकेच्या फोटोकॉपी खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसून शुल्क एके विशयाक 350 रुपया आसा. गोंय सरकार आदिवासी कल्याण संचालनालय आनी उट्टा संघटनेच्या जोड पालवान आयज 25 मे दिसा केपे तालुक्यांतल्या आंबावलीच्या इडन इको गार्डनांत प्रेरणा दिसाची मुखेल कार्यावळ जातली. हे विशीं म्हायती दितना आदिवासी कल्याण मंत्री तशेंच खेळ आनी युवा वेव्हार आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी सांगले.
1: ह्या वर्साचो जो 25 मे 2026 हो दीस आसा न्ही, ते आमी संपूर्ण समाजाचे लोक आसा, लिडर आसा, नेते आसा, ते एकठांक येवन हो दीस आमी साजरी करतले. हो इतिहासीक दीस म्हळ्यार अतिदा जावचो ना. आनी त्या दिसाच्या निमित्तान आमी 4 आमचे प्रज्ञावंत जे लोक आसात तांकां प्रज्ञावंत पुरस्कार दितात. आणि त्याचबरोबर ते सुविधा केंद्र ही योजना आमी डिक्लेअर करतात. आणि त्याचबरोबर गोवेचे कुझीन हो कन्सेप्ट आसा ताचेर बूक प्रकाशीत करतात.

ह्या कार्यावळीत गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गणेश गांवकार, गोंय विधानसभेचे माजी सभापती मंत्री रमेश तवडकर, पिवळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोनियो वास, अनुसुचित जाती जमाती गोंय आयोगाचे अध्यक्ष रविंद्र गांवकार, एसटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वासुदेव एम सुश्री श्रेष्ठ यादव, आयएएस आदिवासी कल्याण सचिव आदिवासी कल्याण संचालक निलेश दहेगोडकर, आदर्श कृष्ण सहकारी संस्था लिमिटेडचे माजी मंत्री आनी अध्यक्ष प्रकाश वेळीप, तशेंच प्रितीदास गांवकार आनी हेर मानेस्त हाजीर रावतले. गोंय सरकाराचे ग्रामीण उपजिविका मिशन, ग्रामीण विकास खाते आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान 2 दीस पुरुमेंत बाजाराचे आयोजन दबाजान जाले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हूण हे वेळार हाजीर आशिल्ले. 2 दीस चलिल्ले हे पुरुमेंत बाजार साखळीच्या रविंद्र भवन वाठारांत जाले. हे कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या सांगातान दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, आदले आमदार विनय तेंडुलकर, मय मतदारसंघाचे आमदार प्रविंद्र शेट, साखळेचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, रविंद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मुक्तदान सुवाळ्यांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले, विकसीत भारताचे सपन पुराय करतासतना विकसीत गोवा करपा खातीर गोंयच्या बायलांनी सक्रीय वांटो घेवचो. तांकां योग्य मार्गदर्शन मेळत जाल्यार गोंयांतली बायलां समाजांत व्हड बदल घडोवंक शकता आनी गोंय सरकार तांचे खातीर सदांच वावुरतलो. हाकाच लागून चडांत चड ग्रामीण वाठारांतल्या बायलांनी स्वयंरोजगार तशेंच आप वावुरपी पंगडाचे वांगडी जावपाची गरज आसा. ह्या पुरवेंत बाजार कार्यावळीत तरेकवार सांस्कृतीक कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. हवामान. विविध वातावरणीय बदलाक लागून गोंयांत आयज जगला आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. ते प्रमाण हवामान खात्यान गोंयांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्यान नोंद केल्ल्या त्या प्रमाण 45 तापमान 34.8 जाल्यार उण्यात उणें तापमान 27.8 अंश सेल्सियस नोंद केला. मुरगांवांत चडांत चड तापमान 34.6 जाल्यार उण्यात उणें तापमान 27.9 अंश सेल्सियस इतले नोंद केला. आयपीएल क्रिकेट सर्तींत काल राती कोलकात्यांतल्या इडन गार्डन्स मैदानांत जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 40 धांवड्यांनी हारयले. दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडा मुखार 204 धांवड्यांचे मोख दवरिल्ले. तशेंच ते आदी वानखेडे स्टेडियमांत जाल्ल्या खेळांत राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 30 धांवड्यांनी हारयले. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरवाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचें गिज्ञान आसप गरजेचें. तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.

ऐकूबनो, तुमच्या सांगता नसा नमस्कार गोवा ही कार्यावळ एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व करण जोहर हांचा आज वाढदिवस.

0: आशा भोसले यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. ऐकबेनु 7:45 जातात. आता वेळ झाला कलात्मक ही वळेरी ऐकपाचो. ऐकूया
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते. प्रथम नमन
1: भाग 8 धालोत्सव.
3: नमस्ते ऐकूया, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोय. कलात्मक गोय ऐकूबे न्हू. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांतले लोकजिवीत जर आमी पळयत जाल्यार आमच्या लोकधर्मांत प्रचलित अशा रिती रिवाजांत पौष म्हयन्याक भोव म्हत्व आसा. हो पौष सादारण जानेवारीच्या दरम्यान येता. पौष जसो सुरू जालो की वेद लागतात ते लोकनृत्य आणि लोकगीतांवरवी रंगपी धाल्याचे. पौषातले पुनवेसावन कृष्ण पक्षातल्या षष्टी मेरेन आमच्या गोयांत धालोत्सव फुलता तो धाल्या मांडार.

ह्या धालोत्सवावरवी बायलांक आपल्या जिवितातले पैलू मांडपाक एक सोबीत कलात्मक संद मेळटा. लोकगीता वांगडाच लोकनाच आणि नाट्यात्म विधी अशा लोकसंचिताचे सगळे खाशेलेपण धालोत्सवातल्यान जाता आणि म्हणून हो महत्वाचो असो कलात्म प्रकार.

पौष जसं सुरू झालं की राती लोकनृत्य आणि लोकगीतांनी रंगपाक लागतात. धालोत्सवातल्या बायलांक एक संद मेळटा धर्तरेची पूजा करपाची, तिका दिनवास दिवपाची. आणि हे साध्य जाता धालोत्सवातल्या नृत्यातल्या आणि गीतातल्यान, जाचे वरवी मुखार येता तो लोक आविष्कार. अन्नदात्री धरित्री मायेक होरावप, तशेच देवदेवतांक नमन करपाचो हो उत्सव. गावागावांनी आशिल्ले पारंपारिक मांड म्हळ्यार ह्या धालोत्सवाचे ऊर्जा स्थान, ऊर्जा स्रोत. हो धालोत्सव पुरायपणान तेंगशेर पावता तो मालिनी पुनवेक. वनदेवीचे प्रतीक म्हणून ह्या मांडार सस्ता ती तुळशी माता, तिची पूजा करप हो दर एके बायलेचो अधिकार. मांडार पांच राती वा कांय कडेन सात वा णव राती हो उत्सव साजरो करचो ही प्रथा. अभ्यासक आणि

पर्यावरण मोगी श्री राजेंद्र केरकर सांगतात की दिवचल हांगासल्ल्या सरवण साळ सारखिल्या गावांत धालोत्सवाच्या मांडार रंभांचे आगमन जाता, तांचो भार येता. ह्यो रंभा खरे म्हळ्यार देवलोकीच्यो, पूण त्योय ह्या धालोत्सवांत सहभागी जावपाक मांडार येतात.

ऐकवेनो, स्त्री मनाक नव चैतन्य भेटोवपी हो उत्सव बायलांक आपल्यो भावना व्यक्त करपाक एक हक्काची अशी माची भेटयता, जंय त्यो दिसपट्टे जिणेतले काम आणि कष्ट विसरून तांचीच सोबीत गीतां करतात, आपले भावविश्व समूर्त करतात. ह्या धालोत्सवातल्यान फकत लोकसंगीत आणि नाचूच न्हय, तर वाठारांचे भाषिक खाशेलेपण, रीती, प्रथा आणि जीवन मूल्यांचे बेस बरे डॉक्युमेंटेशनूच जाला अशें म्हणू येता.

0: आयकुपानो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: धालोत्सव.
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलां विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळची बरोबर 8:15 आणि 40 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायेमोगाचो येवकार.

आयक मनो, इतल्यान कातारांची कार्यावळ आमी हांगा सोपयता. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज. आतां बरोबर कांय खिणा भितरच 8:30 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटली प्रायोजीत कार्यावळ गूड मॉर्निंग लॉर्ड.

ऐकबनो सदाबहार कार्यवेळी निकटच हे तुम्ही गीत ऐकले. शागीर्थ या फिल्मातले लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं जोड आवाज असिलो. मजरू सुलतानपुरी यांची रचना आणि संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. लक्ष्मीकांत प्यारेलाल ही हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय संगीतकार जोडी. त्यातून लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हांचो आज स्मृतिदिस. ताणी 1963 ह्या सालात पारसमणी ह्या फिल्मातल्यान संगीत प्रवासाक सुरवात केली आणि 3 दशकाच्या परस चढ काळ बॉलिवूड संगीताचेर राज्य केलो. आज तांचो स्मृतिदिस.

सदाभार कार्यावळ चालू असं एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचो वेळ बरोबर 9 वरां जाऊन 15 मिनटां जातात. प्यार चुकता नाही या फिल्मातले निकतेच तुम्ही गीत ऐकलं ऐकुबे न्हू. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार हांचा जोड आवाज आशिल्लो. संगीतकार आशिल्ले लक्ष्मीकांत प्यारीलाल.

0: आमचा भारत देश जो उदरगतीच्या दिखेनमुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचा दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचे कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड उरपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: एक जमाने में हुकुम सिंह को घर वाले कुरकुरदास बुलाते थे, क्योंकि लाइट पंखे चालू देखते ही वो सब पर चिल्लाने लगते थे,
3: अरे रमुआ ये पंखा क्यों खुला छोड़ा, बिजली का बिल क्या तेरा बापू भरेगा.
2: पर आज उन्हें सब प्यारे लाल बुलाते हैं, क्योंकि जब से उन्होंने सोलर पैनल लगवाया है तब से मीटर की सुई भी चैन से सोती है. और हुकुम सिंह भी, PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें PMSuryaghar.gov.in पर.

सनी या फिल्मातल्या निघतेच तुम्ही गीत ऐकले. लता मंगेशकरांचा आवाज आशिल्लो, रचना आशिली आनंद बक्षी यांची आणि संगीतकार आशिले आर डी बर्मन.

सदाबहार इकाराव्याचा लोसा FM रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचं वेळ ऐकूपना उरबरून उभरा जाऊन 35 मिनटां जातात. निकतेस हॅट द ट्रेन ह्या फिल्मातले तुम्ही गीत ऐकले. आरडी बर्मन आणि आशा भोसले यांचो आवाज आशिल्लो. रचना आशिली आनंद बक्षी यांची. कार्यावळीत मुखार सरताना प्यार का मौसम ह्या फिल्मातलं हे गीत ऐकूया. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा जोड आवाज.

निकतच हो आवाज तुम्ही ऐकलो मुकेशांचं. रजनीगंधा या फिल्मातलं हे गीत आशिल्लें, रचना आशिल्ली योगेश यांची आणि संगीत दिलें सलील चौधरी यांनी.

ऐकुबेनो, निघतोच हा आवाज तुम्ही ऐकलो, सुलक्षणा पंडित ह्यांचं आहिस्ता आहिस्ता या फिल्मातलं हे गीत आशिलें. सदाबहार कार्यावळीन मुखार सरतना आता जसपाल सिंग ह्यांचो आवाज ऐकूया. गीत गाताचली ह्या फिल्मातलं हे गीत, संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन.

0: आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

ऐकूबेनू सदाभार कार्यावळीन हो आवाज तुम्ही ऐकलो किशोर कुमार हांचो जवानी दिवानी या फिल्मातले हे गीत आशिले. संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी. आणि निमाणे कडेन ह्या कार्यावळीतले निमणे गीत ऐकूया एक दुजे केले या फिल्मातले लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांचो आवाज.

श्रोतेहो, आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. 10:30 झालेले आहेत. FM रेनबो सेवा 105.4 MHz. श्रोतेहो, सत्य नेहमी ओठावर असावं, बोलण्यात गोडवा असावा, वागण्यात आपुलकी असावी, आणि नातं हे मनाने जुळलेलं असावं.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे.
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात श्रोते हो हसवृत्ता वैशाली माडी यांचा 10:45 झालेले आहेत. FM रेनबो सेवा 105.4 MHz आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, या गीतासोबतच मराठी गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत. FM रेनबो सेवा 105.4 MHz.

105.4 मेगाहर्ट्सांचेर तुम्ही ट्यून केला एफएम रेनबो, त्यान भायर न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपा वरवीं तुम्ही ऐकतात एफएम रेनबोच्यो तरेकवार कार्यावळी. सकाळच्या 11 जावन 5 मिनटां आनी 45 सेकंद आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत. सकाळच्या ह्या खिणार मोगाळ कुप्यानो हांव उशा आसा तुमचे खातीर.

मोगाळ कुप्यानो, तुम्ही ऐकतात कोकणी सुगम संगीत आणि गौतमी हेदे आणि अजय नायक हांचो आवाज निघतोच आम्ही ऐकलो बाकीबा बोरकार हांच्या गीताक पावलांच्या सुलुसानच आंगार शिरशिरी. कोकणी सुगम संगीतान ह्या उपरांचो हो आवाज असा गजानन मेस्त हांचो.

0: गजानन मेस्थानचा आवाज आम्ही निघतोच ऐकलं. तुम्ही ऐकत आतायचे कोकणी सुगम संगीत.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

रमेश वेळुस्कार हांची गीतरचना आणि डॉक्टर शकुंतला भरणे हांचो आवाज आम्ही ऐकले कोकणी सुगम संगीतान निघतेच हे गीत. मग ऐकूप्यानो ऐकत रहा तुमच्या आवडीची गीतं, तुमच्या आवडीचं हो चॅनल एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स, तसेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवीं तुमकां ऐकुपाक मेळटा एफ एम रेनबोच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

अजय नायक हांची ही गीतर रचना आमी आयकली बिंदी अवस्त हांचो आवाज आशिल्लो. कार्यावळ मुखार वर्तना क्विनी फेर्नांडीस आनी साईश देशपांडे. आयकुया अंतरा भिडे हांचे गीत.

जो शेफ फिल्मा खातीर आमी आयकले हे गीत अलका याग्निक हांचो आवाज मोगाळ कुप्यान आयकत रावात तुमच्या आवडीचो हो चॅनल 105.4 MHz FM रेनबो कार्यावळ हाच्या उपरांत घेवन येता सुनिधी चव्हाण.

दम मारू दम ह्या फिल्मा खातीर प्रितम हांचे संगीत आमी आयकले. एश किंग आनी सुनिधी चौहान हांचो आवाज. दनपारची 12:20 आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत. मोगाळ कुप्यानो ऐकत रावात एफ एम रेनबो, तुमच्या आवडीचो हो चॅनल. घेऊन येता फिल्मी गीतां कार्यावळी चित्ररंजन.

हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला, हाजो म्हाका एज एन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीक खूब खूब परबी. कॉंग्रेच्युलेशन्स.

12 वाजून बरोबर 31 मिनिटं 40 सेकंद जातात. 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो सिमेंट फिल्मी गीतांचो प्रोग्राम चित्ररंजन. कार्यवाहींत आय लव्ह यू फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांच्या आवाजांत, संगीतकार राम लक्ष्मण.

आय लव यू फिल्मातलं हे टायटल गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकरांच्या जोड स्वरांत तुम्ही ऐकलंय. ऐकूबेनो फिल्म गीतांचा हा प्रोग्राम पुढे वळताना ऐकूया जीना तेरी गली में फिल्मातलं हे हिट गीत कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल हांचो जोड स्वर. ऐकूबेनो या गीताचे संगीतकार असत बाबुल बोस आणि गीतकार रविंदर रावल.

कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल हांच्या जोडस्वरांत जीना तेरी गली में फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. 12:43:10 जातात. म्युझिक अरेंजर अमर आणि उत्पल आणि स्वरबद्ध केलेले गीत आता ऐकूंक दिता. फिल्म आजा मेरी जान. हे गीत परतून एकदा अनुराधा पौडवाल हांच्या आवाजात, तांचे वांगडा SP बालसुब्रमण्यम.

आकाशियों मेलकी गायताली चुप चुप चुप मोगाळ कुप्यानो मूळ आदोल्फ आणि मेबेल हांणी गायले ह्या गीताक आम्ही ऐकले रिमिक्स. आणि आता कातारांची ही कार्यावळ मुखार व्हरता बुशान. ऐकूया मॉली हांच्या आवाजातले मेन गीत, मूळ गीत आणि हो आवाज बुशान हांचो मोबायल दो.

0: हांगा लक्ष दियात. गेल इंडिया लिमिटेड हांच्यानी गोंय राज्यांत इंडस्ट्रियल फ्युअल सीएनजी आनी डॉमेस्टीक कुकिंग गॅस हांची पुरवण करपा खातीर अंडरग्राउंड गॅस पायपलायन्स घातल्यात. ह्या सुवातांचेर हायली इन्फ्लेमेबल आनी प्रेशरायज नॅचरल गॅस आसा हे सांगपी वॉर्निंग मार्कर्स घातल्यात. तर ह्या पायपलायनी कुशीक खणू नाकात. कसलोय उजो, शिवणी घातल्या भशेन आवाज वा गॅस लीक जायत जाल्यार रोखडोच 15101 ह्या नंबराचेर कॉल करात. जीवन आनी मालमत्ता वाटोवपा खातीर मदत करात. गेल हांचे कडल्यान लोकहिता खातीर प्रस्तुत.
1: एफएम रेनबोंत आमच्या सगळ्या ऐकुप्यांक हांव उशा दिता येवकार. परतून एक फावट मोगाळ ऐकुप्यांनो भेटयता ताळो अलावाचो.

0: Say no to drugs.
1: ओला ओ घेऊन आणलो उवा वे मोगाळ कुप्यानो तुम्ही ऐकता ही कोकणी कातारात जेवता जेवता आणि जेवडाच्या सांगातान हो मोग भेटयता लॉरी आणि ममता.

टॉमाजीन कार्दोज आणि आयरीन कार्दोज हांचो ताळो आमी आयकलो ह्या गीता खातीर. मोगा आयकुप्या न्हू, तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो, तुमच्या आवडीचो हो चॅनल. आयकत रावात, आमी येता रोकडीच घेऊन एक ल्हानसो ब्रेक.

अँथनी सेन हांचो हो ताळो आमी आयकलो गायताना गुरू आणि मोगाळक पेनो ह्याच गीता सांगाता सोपता तुमची आमची ही भेट आयच्या कोकणी कातारांनी. कातारांचो हो मोग असोच तुमच्या काळजांनी दवरात. मेळत राहूया दर दिसा दनपरा 1 वर जावन 5 मिनटां सावन. आयकत रावात FM रेनबो, तुमच्या आवडीचो हो चॅनल.

105.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकता आहात एफ एम रेनबोचं प्रसारण. सादर आहे भक्तिगीतांचा कार्यक्रम.

संजीव अभ्यंकर आणि इतरांच्या स्वरात आपण ऐकत होता हे भक्तिगीत. रसिक हो, आपण ऐकत आहात FM रेनबोच्या या प्रसारणातून काही निवडक अशी भक्तिगीतं, आणि यानंतरचा स्वर आहे देवकी पंडित यांचा.

0: सुमन कल्याणपूर यांचा स्वर आपण ऐकत होता. या गीतासाठी रसिक हो या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला भक्तिगीतांचा हा कार्यक्रम. मी उषा आपला निरोप घेते या कार्यक्रमातून.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेनमुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या वड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना
1: ही पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण ह्याच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा, तर जेव्हा तुमका गॅस लिकाचा दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचे कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: सुनिए, क्या आपने PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो, और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो PM सूर्य घर .gov.in पर.

नमस्कार, हे असा काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी सैम सूर्यदेव आणि पावसाच्या आशीर्वादान सगळ्यांक सुख आणि समृद्धी।

मुक्ती मिळची अशी प्रार्थना केल्या. अस्तंत आशियातल्या संकष्टाच्या फाटभुयेर देशाची अर्थव्यवस्था घटमूट उरल्या हाचेर भर दिवन वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन आयज इंधन, सारें आनी परकी चलन गजालींचेर चड लक्ष केंद्रीत करपाचो तांणी उलो मारला. राष्ट्रपती भवनांत जावपी पयल्या नागरी सन्मान सुवाळ्यांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजवेळा पद्म पुरस्कार

वेळा पद्म पुरस्कार प्रदान करतली. दिल्ली, हरियाणा, चंदीगड आनी पंजाबातल्या उश्णताय ल्हारां खातीर भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. सर्वोच्च न्यायालयान आयज नीट परिक्षा घेवपांत परत परत चुको जाल्ल्यान हुस्को उक्तायला. आयज पेट्रोलाच्या दरांत लिटरा फाटल्यान 2 रुपया 61 पयशाची जाल्यार डिझलांत 2 रुपया 71 पयशाची वाड जाल्या. 2 सप्तकांत ही चवथी वाड आसा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाच्या कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हेलो हाय नमस्कार, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो चॅनलाक त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राच्या म्हादय चॅनलाक तुम्ही न्यूज ऑन ॲप वरसून ट्यून इन करू शकता. आयक म्हयनो वरां जाल्लीं आसा 5:30. हांव आरजे कपिला आयच्या सांजचे सभेंत तुमकां सगळ्यांक येवकार दिता. तुमच्या सांगाताक आसतले न्यूज आय मेरेन. आयच्या सांजे घेवन आयल्या तरेकवार कार्यावळी. तर पयली सुवातेक आयकुया आयज वितरापी कार्यावळींची वळेरी.

11:10 आमची निमणी कार्यभर असतली जॅझ टाईम. तर ऐकबेनो, ही आशिल्ली आयज विद्रोपी कार्यावळींची वळेरी. काय घेण्यात मिळूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत.

नमस्कार श्रोते हो, FM रेनबोवर आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रम. आपल्या या संगीत मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भावस्पर्शी गीतानं.

होते हो आपण ऐकलं बायकर्स अड्डा या चित्रपटातलं गीत प्रियंका बर्वे यांच्या स्वरात. सत्यजित रानडे यांचे बोल होते. संगीत विशी निमू.

पाऊस म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल. आता पाऊस म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल, पाण्यात न भिजता पाऊस पख्याचा खेळ. पक्ष्यांचा किलबिलाट आता केव्हाच झालाय दूर, आता फक्त कृत्रिम आवाजाला जवळ झालाय सूर.

0: हरिहरन यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया शॉर्टकट दिसतो पण नसतो या चित्रपटातलं गीत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात, विनय नारायण यांचे बोल, प्रेम आनंद यांचे संगीत.

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. मराठी चित्रपट संगीताचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपले आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. बरोबर 5:58 वर ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदी बातम्या.

आयकपेनो रेनबो सांज कार्यावळी तुम्ही आयकता कोकणी मराठी आणि हिंदी पदा आणि त्याच्या वांगडा असता आमची गपशप. आमची गपशप अशी चालूच असतली, पण कार्यावळीची सुरुवात करूया एका कोकणी गीतातल्या.

नागवेणव हे सुंदर कोंकणी गीत तुम्ही ऐकले पूर्णानंद च्यारी यांच्या आवाजान, अरुण साकरदांडे यांचे बोल आशिले, हर्ष नासेरी यांचे संगीत. नागवेणव रेनबो सांज कार्यवळीत मुखार ऐकूया केतकी माटेगावकर यांच्या आवाजान हे भावगीत.

बनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल. कार्यावळ आमची चालू आसा. रेनबो सांज वरां जाल्ली आसा 6:15. ऐकू बनो दीसभर गरमी. सांज वेळार हळू वारो आनी मळबात हळूहळू जंपी कुपा एक वेगळीच फिलींग आसता ह्या दिसांची. हळूहळू कांय वाठारांनी आमकां पावस लेगीत लागिल्लो आसतलो. कांय लोक पावसाची वाट पळयतात तर कांय जाणांक ऊन सोडपाक जायना. म्हाका पर्सनली गीम खूब आवडटा, पूण ह्या बदलपी हवामानांत लेगीत एक वेगळोच रोमॅन्स आसता. तर आयची रेनबो सांज गिमाची ते पावसाची सुलूस एका म्युझिकल सफर सुरू करुया.

ऐकवेनो हे गीत तुम्ही ऐकले ये जवानी है दिवानी या फिल्मातले मोहित चौहान हांच्या आवाजान प्रीतम हांचे हे संगीत आशिले अमिताभ भट्टाचार्य हांचे बोल.

0: खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो।
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710।
1: नंबर परतून एक फावट 7020672710। ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024।
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे।
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
1: आकाशवाणी।
3: आयकुवेनो वरां जाल्लीं आसा 6:25। तुमी आयकता रेनबो सायन्स कार्यावळ। आमच्या रेनबो एफ एम रेनबोच्या गितांनी एक मस्त वायब आसा। केन्ना केन्ना एक सॉंग लेगीत मूड पुराय बदलून दवरता। ऑफिसांतल्यान घरा येतना जनेलांतल्यान येवपी वारो, ट्रॅफिकांतले ते लायट्स आनी त्या मदीं एफ एम रेनबोचेर गाणी, बस दिसाचो सगळो ताण हलको जाता। मे म्हयन्याची सांज रोमॅन्टीक दिसता, खास करून गोंयांत दर्यादेगेर हवा बदलता आनी मन लेगीत मळबाचो रंग हळूच बदलता। तर चला ह्या बदलाक आमी योकार दिवया, आयकुया आनीक एक मूड सेटिंग गीत।

मुंबईतली नॉर्वे बुद्धिबळ 2026 ही सर्त सांजेच्या 8:30 वरांचेर सुरू जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान दिल्ली खातीर येल्लो अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांत उष्णताय वाडपाचो अदमास तांणी उक्तायला. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण फुडल्या 2 दिसांत हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उदेत राजस्थान, झारखंड, ओडिशा, तेलंगणा आणि अस्तंत उत्तर प्रदेशांत उष्णतायेची परिस्थिती टिगून उरपाची शक्यताय उक्तायल्या. मजगती आयज ईशान्य भारत, अस्तंत बंगाल, सिक्कीम, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.

بينو دو ميجا دايك شي 504 ميجا زات شي اف ام رينبو شانل ورا زليا سا سورا 35 منتا رينبو سانس كاريبري برتونيك فاور تمكا سغيان يوكار आयकमेनो ब्रेकाच्या पयलीं आमी उलयतालीं आमी आयकलें गीत आयशा फिल्मांतलें निखिल डिसुजा हांच्या आवाजान अमित त्रिवेदी हांचें संगीत आशिल्लें जावेद अख्तर हांचें बोल आयकमेनो शाम आयच्या आमीच्या पॅकेजी खातीर एकदम परफेक्ट उतर आसा सांज वेळ म्हळ्यार ट्रान्झिशन दीस आनी रात मदलो एक वेळ जशें मेचे निमणे दीस गीम आनी पावसा मदलो एक ट्रान्झिशन फेज आमच्या जिणेंत लेगीत अशेच टप्पे येतात ना कांय पुरायपणांत सोंपिल्ले आसता ना कांय नव्यात सुरू जाल्ले फक्त एक बदल जाणोवपी तो काळ तो थंड वाऱ्या ल्हार सांगून वता की कितें तरी बदलपाचें आसा आयकपेनो आयकुया आनीक एक गीत शर्मिला कश्यप हांच्या आवाजान आमी आयकुया एक कोंकणी गीत

मैनू कल हो ना हो या फिल्मां लई गीत तुम्हें एकता साधना सरगम सुजाता भट्टाचार्य उदित नारायण सोनू निगम आणि शंकर महादेवन हांच्या आवाजान संगीत असा शंकर एसान लय हांचे बोल चावी दखते.

बॉलीवुड संगीत सफर कार्यवाहित मुखार ऐकूया एक मे और एक टू या फिल्मातले गीत शेखर रविजानी शिल्पा राव हांच्या आवाजाने गीत असा अमित त्रिवेदी हांचे संगीत अमिताभ भट्टाचार्य हांचे बोल.

0: आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 28 ते 30 मे मेरेन मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेखोल ह्या न्हंयांनी उदका तपासणी चलतली. ह्या फाटभुंयेर नाविकांक खबरदारी घेवन सवकासायेन येरादारी करपाची कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याची कळवणी. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे गोंयांक भेट दितले. पेट्रोलाचो दर 2 रुपया 61 पैशांनी जाल्यार डिझेलाचो दर 2 रुपया 71 पैशांनी वाडिल्ल्यान हेर राज्या सयत गोंयातूय पेट्रोल आनी डिझेल म्हारग जाला. 2027 वेंचणुके आदी गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे आवाहन. दोनापावलाच्या राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थे वतीन न्हंयांच्या उदकाचो अभ्यास करपांत येतलो. 28 मेयाक मांडवी न्हंयत नुस्तेमारी जेटी पणजी, 29 मेयाक तेरेखोल न्हंयत केरी हांगा आरोंदा पूल सकयल्या वटेनच्या वाठारांत, 30 मेयाक जुवारी न्हंयत बोरी पुलाच्या सकयल्या वाठारांत आनी शापोरा न्हंयत कोलवाळ धारगळ पुलाच्या वयल्या वटेनच्या वाठारांत न्हंयाच्या उदकाचो अभ्यास करपांत येतलो. ते खातीर ह्या न्हंयांतल्यान येरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवासी लॉन्ची, क्रूज उदका खेळ बोटी, पनेळ फेरीबोटी, नुस्तेमारी बोटी आनी हेर यांत्रिकी आनी बिनयांत्रिकी नाविकांनी ह्या दिसांनी खबरदारी घेवन सवकासायेन येरादारी करची, तशेंच गस्त बोटी कडल्यान मेळपी सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान कळीत केला. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे गोंयाक भेट दितले. कला अकादमीत जावपी घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन 29 मेयाक गोंयांत पावतले. शेनवारा 30 मेयाक सकाळी 10 वरांचेर कला अकादमीत घटक राज्य दिसाची मुखेल कार्यावळ जातली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच हेर मानेस्त कार्यावळीक हाजीर आसतले. ही कार्यावळ जाले उपरांत दनपारा 12:30 वरांचेर उपराष्ट्रपती एन आयोग भेट दितले. पेट्रोलाचो दर 2 रुपया 61 पैशांनी जाल्यार डिझेलाचो दर 2 रुपया 71 पैशांनी वाडिल्ल्यान हेर राज्या सयत गोंयातूय पेट्रोल आनी डिझेल म्हारग जाला. दरवाडी उपरांत राज्यांत पेट्रोल 103.91 रुपया जाल्यार डिझेल 95.80 रुपया लिटर जाला. स्पीड पेट्रोलाचो दर 113.52 रुपया आसा. पेट्रोल डिझेलाचेर दर वाडिल्ल्यान जीवनावश्यक वस्तूचे दर वाडपाची भिरांत आसा. सगळ्यात पयली 15 मेयाक पेट्रोल आनी डिझेलाचो दर 3 रुपयांनी वाडयलो. हे दरवाडी उपरांत गोंयांत पेट्रोलाचो दर 99.50 जाल्यार डिझेलाचो दर 91.25 रुपया जालो. हाच्या उपरांत 19 मेयाक पेट्रोल आनी डिझेलाचे दर 90 पैशांनी वाडयले. उपरांत 23 मेयाक पेट्रोलाचो दर 87 पैशे जाल्यार डिझेलाचो दर 91 पैशांनी वाडयलो. पेट्रोल डिझेलाचे दर वाडत आसतना आयज सोमारा पेट्रोलाचो दर 2.61 रुपया जाल्यार डिझेलाचो दर 2.71 रुपया वाडयला. सगळ्या दरवाडीची बेरीज केली जाल्यार पेट्रोल डिझेल 7.5 रुपयांनी म्हारग जाला. दरवाड जावन लेगीत हेर राज्या परस गोंयांत पेट्रोल आनी डिझेल सवाय आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावयल्यो खबरो. गोंय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातल्या शिक्षकांखातीर सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सीस अँड ट्रेनिंग केंद्रात आयोजित केल्ल्या प्रशिक्षण कार्यावळीखातीर अर्ज मागयल्यात.

0: ऐकले ऑल टाइम फेवरेट गीत कुछ कुछ होता है या फिल्मातल्या उदित नारायण आणि अलका याग्निक ह्यांच्या आवाजान जतीन ललित हांचे संगीत आशिले समीर हांचे बोल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

ऐकबेनो, तुम्ही ऐकले स्टुडंट ऑफ द इयर या फिल्मातले गीत श्रेया घोषाल, विशाल दादलानी, उदित नारायण हांच्या आवाजान, विशाल शेखर हांचे हे संगीत आशिल्ले, अन्विता दत्त हांचे बोल. ऐकबेनो, बॉलिवूड संगीत सफर करावेळेत आयज आमी उलयता किंग ऑफ ग्लॅमर करण जोहर हांच्या बद्दल. करण जोहरान फक्त डान्सिंग हिट्स

ना, तर काळजाच्या दुखाक आणि भावनेक लेगीत संगीताच्या रुपान भांगराळ्या पड्ड्यार हाडले. कल होना हो सिनेमातले हार्ट ब्रेक आसूं या ए दिले मुश्किल ह्या फिल्मातले एक तर्फी मोगाची काणी, सिनेमातले संगीत काळजाक सरळ स्पर्श करता. ऐकूया ए दिले मुश्किल ह्या फिल्मातले गीत अरिजीत सिंग हांच्या आवाजान.

मुश्किल ह्या फिल्मातले गीत अरिजित सिंग हांच्या आवाजान, प्रीतम हांचे हे संगीत आशिल्ले अमिताभ भट्टाचार्य हांचे बोल. आयके भयणो, आयज करण जोहराच्या ह्या जन्मदिसा निमतान आमी जाणून घेतलो तांचो बॉलिवूड सफर. पुराय एफ एम फॅमिली तर्फे तांकां जन्मदिसाची खूब खूब परबी. हांव आरजे कपिला घेता तुमचो निरोप, पूण वता आयकुया तांच्या बॅनराचे हे गीत. सोनू निगम आनी अलका याग्नीक हांच्या आवाजान आयकुया हे कार्यावळीचे निमणे गीत. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता.

बहनों, तुम्हें ऐकता कभी अलविदा ना कहना या फिल्मातले गीत सोनू निगम आणि अलका याग्निक हंच्या आवाजान शंकर एसान लॉय हांचे हे संगीत असा जावेद अख्तर हांचे बोल.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

कवनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफएम रेनबो चॅनल वराजल्ली असा बरोबर 8 वरा कातारांच्या कार्यावळी तुमका सगळ्यांक येवकार. कातारांच्या कार्यावळीचे पहिले कातार ऐकूया शॅरन हांच्या आवाजात.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: ऐकवेनो कातारांच्या कार्यावळीत मुखार ऐकया लोर्ना हांचो आवाज.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोय.

0: मिस्टर अँड मिसेस 55 ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले गीता दत्त आणि मोहम्मद रफी ह्यांच्या आवाजान ओपी नय्यर ह्यांचे हे संगीत आशिले मजरू सुलतानपुरी ह्यांचे बोल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
4: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी. फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन. जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
5: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.

ऐकवेनो सदाबहार कार्यावळीत मुखार ऐकुया आर पार ह्या फिल्मातले गीत गीता दत्त हांच्या आवाजान ओपी नय्यर हांचे संगीत असा मजरो सुलतानपुरी हांचे बोल.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला. हाजो म्हाका एज अन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीक खूब खूब परबी. कॉंग्रेच्युलेशन्स.

अकबनो सदाबहार कार्यवळीत मुखार ऐकूया नया दौर ह्या फिल्मातले गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले हांच्या आवाजान ओपी नेयर हांचे हे संगीत असा.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार ह्या सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे रातीपुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.